ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.

सिंधू, कावेरी, सरस्वती, गोदावरी अशा सर्व मंगलकारी पवित्र नद्यांच्या पाण्याने शरीर आणि मनाची शुद्धी होते. म्हणून स्नान करण्यापूर्वी या नद्यांचं स्मरण करावं.

मंगल गोष्टीतील मांगल्याला कारणीभूत असलेल्या सर्व इच्छित गोष्टी साधून नेणाऱ्या व शरण जाण्यास योग्य अशा शिवपत्नी देवी नारायणीला वंदन या श्लोकात केले आहे. श्री गायत्री मंत्र.

0: तुम्हाला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी. ही खूप मोठी संख्या आहे, नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे. भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे. आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे. यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता तर झालीच आहे, त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे.
1: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन, विमेन ड्रिवन मूवमेंट है.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

ही अलकलेली आहात, पण खरंच नुसते ठेंगे देण्यापेक्षा म्हणजे मी काय करतो, वाढदिवस असला माहितीतल्या लोकांचा की मी त्यांना आठवणीने फोन करतो आणि बोलतो, फक्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशा प्रकारचा संदेश पाठवत नाही आणि मग त्यामुळे समोरच्याला खूप बरं वाटतं आणि खूप आनंद होतो. आरजी जगदीश वळतोय पुढच्या अलककडे. यवतमाळ येथून अलककारचं आरती राजूकर लिहितात, घरी आलेल्या पाहुण्यानं तिने प्यायला पाणी दिलं आणि ती आत निघून गेली. छकुली मोठी झाली आपली, नाही माझ्या नजरेत एक, आमच्याही नजरेत एक छान कॉलेज आहे, हिचे बाबा गेले चौकशी करायला, तिथेच ऍडमिशन करायची असा विचार आहे आमचा. पाहुण्यांचं वाक्य मध्येच तोडत तिची आई म्हणाली, अलकरांनी तिच्या आईला मानाचा मानाचा मानाचा मानाचा मुद्रा. पाहुण्यांना असं वाटतं की ही मुलगी आता उपवन झाली आणि आपण स्थळ शोधावं, जणू काही त्यांनी मक्ता घेतलाय. पण अशा आई बाबा ज्या घरामध्ये असतील, असे पालक ज्यांच्या घरात असतील, तिथे खऱ्या अर्थाने स्त्री शिकून सवरून मोठी होईल, समर्थ होईल. आणि हेच खऱ्या अर्थाने मला वाटतं स्त्रीचं कौशल्य असेल. स्त्रीने स्त्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं आणि अत्यंत महत्वाची गोष्ट, हे स्त्रीचं सक्षमीकरण आहे, हे स्त्रीचं सामर्थ्य वाढवण्याची ही ताकद आहे. वा अलक्या आरती, मैं तो आरती उतार. चला ऐकूया मापसा गोवा येथून आरती अलककार डॉक्टर आरती दिनकर लिहितात, कुमारी माता झाल्यावर ती समाजाकडून नाकारली गेली, पण आता तिचा सगळीकडे जयघोष होत आहे, कारण तिने अनाथ मुलांसाठी एक अनाथालय उघडले आहे. अलकर आरती, तुमची आरती उतरतो, मैं तो आरती उतारू. खरंच आहे, म्हणजे आपण एकमेकांना चिडवतोच, टक्के टोणके देतोच, पण तीच व्यक्ती न फसता ज्याला कर्तृत्व बांधवते त्याला आपण जयघोष करतो आणि या कर्तृत्वान महिला स्त्रीचा म्हणजे महिलेचा मानाचा मानाचा मुद्रा देऊन पुणेरी आवाज सन्मान करत आहे. खरंच आपण कोणासाठी तरी काहीतरी करणं ही अत्यंत महत्वाची आणि आवश्यक गोष्ट असते. वर या पुढच्या अलककडे, विरार पूर्व येथून अलककार चेतन सुरेश सकपाळ लिहितात, लहान वयात आयुष्याच्या प्रवाहात ती एकटीच वाहत जात होती, तिचं आपलं असं या जगात कोणीच नव्हतं. तेव्हा तिला त्या दोघांच्या मायेची साथ लाभली. संकटाचं सरींपासून वाचवण्यासाठी तिला त्यांच्या प्रेमाची छत्री मिळाली होती आणि त्याचं कुटुंब पूर्ण झालं. वा छान अलकर चेतन, मी तुम्हाला नेहमी म्हणतो, तुम्ही चेतन नाही आहात, चेतनमय आहात. तुम्ही चैतन्य आहात, तुम्ही अलक मध्ये प्रेरणा देण्याचं काम करता. किती सुंदर सकारात्मक गोष्ट लिहिता, तेव्हा तिला त्या दोघांच्या मायेची साथ लाभली आणि त्यांचं कुटुंब पूर्ण झालं. खरं म्हणजे कोणीतरी कोणासाठी तरी त्या ठिकाणी अशा प्रकारचं असतं, फक्त ते योग्य वेळेला सापडलं पाहिजे, योग्य वेळेला त्यांचा मिलाप झाला पाहिजे, योग्य वेळा ते एकमेकांना आधार झाले पाहिजेत. किती सुंदर विचार, दमदार विचार, खूप खूप छान. ऐकूया तालुका दौंड पारगाव जिल्हा पुणे येथून अलकार वायके शेख लिहितात, भाऊबंदकी. जंगलात निवडणूक होती, आपला भाऊबंद म्हणून सर्वजणांनी कुराडीस मध्ये येऊन निवडून आणले. दुसऱ्या दिवशी त्याच कुराडीने जंगल तोड सुरू केली. वा अलकार वायके शेख, अप्रतिम भाष्य. म्हणजे आपण ज्याला निवडून द्यावा त्यानेच त्या ठिकाणी आपल्यावर घाव घालावा, आपण ज्याला निवडून द्यावा त्यानेच त्या ठिकाणी आपलं पानिपत करावं, विश्वास गमवावा आणि त्यानेच त्या ठिकाणी लुटायला सुरुवात करावी. अलीकडचे झालेल्या निवडणुकीचं परिपात्य, अलीकडे झालेल्या निवडणुकीचं सगळं काही त्या ठिकाणी सारांश तुम्ही तुमच्या अलकमधून मांडलात. खरंच आहे, निवडायचं तरी कोणाला असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही, तो याच गोष्टीमुळे. वळ या पुढच्या अलककडे, आभाळपरच्या टोपण नावाने लिहिणाऱ्या अलककार कविवर्य वैद्यराज भोपाळ त्र्यंबक देशमुख नाथसदन पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळेतून लिहितात, एक 5 वर्षाचा मुलगा पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन आपल्या गावी आल्यावर गावातल्या बऱ्याच मातांनी त्याला माऊली म्हणून नमस्कार केला. अलककार भोपाळ म्हणजे खरं म्हणजे भूचाळ येतो अशा वेळेला. का आपण व्यक्तिपूजेच्या आहारी जातो, अर्थात इथे तुम्ही व्यक्तिपूजा नाही सांगितलेली, तुम्ही सश्रद्ध भावनेने त्या ठिकाणी त्याला बावली म्हटलेला आहे, पण खरंच पांडुरंग तुमच्याकडे आलाय तो माऊलीच्या पाया पडल्यानंतर प्रसन्न होणार आहे का? त्या माऊलीला त्या ठिकाणी आपण केवळ त्या ठिकाणच्या माऊलीचं हस्तांदोलन करून, प्रणाम करून, नमस्कार करून सुद्धा आपण ते सर्व मिळवू शकतो. पण कसं असतं ना, आपलं आराध्य दैवत महाराष्ट्राचं विठ्ठल, आणि विठ्ठलाच्या चरणी आपण लीन होतोच, आणि मला

तर असं वाटतं दुसरा भाग असा की तो मुलगा, तो मुलगा नाहीये आता, तो पांडुरंगाचं दर्शन घेऊन आल्यामुळे पाच वर्षाचं ते अपत्य, पाच वर्षाचं ते सुपुत्र तो गावासाठी आता खरंच माऊली बनलाय, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मला थोडीशी कलाटणी द्यावीशी वाटते, पाच वर्षाच्या मुलाच्या ऐवजी वाया गेलेला 50-25 वर्षाचा मुलगा पांडुरंगाचं दर्शन घेऊन आल्यानंतर गावासाठी झटू लागला आणि मग तो माऊली झाला, तर ते अधिक मस्त वाटलं असतं, अधिक छान झालं असतं. मी आपली माझी सूचना केली, लेखकाचे हक्क अबाधित आहेत, लेखकाचा भाव सुद्धा जबरदस्त आहे, कारण आपल्याला ठाई काही विठ्ठल दिसतोच. मुखी नाम विठ्ठलाचे आणि खरंच आपलं सर्वस्व आपण त्याला त्यागतो. चला तर ऐकूया, तालुका जिल्हा पालघर येथून अलकरचं दीपाली दिलीप पिंपळे लिहितात, चिरेबंदी दुःख. शाळेतल्या मुलांना ती पोट तिरकिरी शिकवत होती, त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून विद्यार्थ्यांसमोर सतत आनंदाने हसतमुखाने वावरत होती. वांझोटी म्हणून घेण्याचं चिरेबंदी दुःख तिच्या वाट्याला आलं होतं. अलकर दीपाली, काही हरकत नाही हो, लोक हिण होतील, मी तर नेहमी मित्रांना माझ्या सांगतो, विद्यार्थ्यांना सांगतो, भुंकणारे कुत्रे भुंकत असतात, आपण लक्ष दिलं नाही की ते आपोआप बंद होतात. तुम्ही तुमचं काम करत राहा, शाळेतल्या मुलांना ती शिकवते, हे अत्यंत महत्वाचं आहे आणि हे पवित्र कार्य ती करते. तिने तिचं दुःख बाजूला ठेवलंय म्हणून ती पोट तिथे शिकवते, जीव लावून शिकवते, आनंदाने शिकवते. दुःख ज्याचं ज्याचं ज्याच्या त्याच्यापाशी असतं, नाही का? मला वाटतं तिला वानाचा मुद्रा दिलाच पाहिजे आणि तिला सावध केलं पाहिजे. टक्क्या टोमण्यांनी दुखावू नकोस, टक्के टोणके देणारे टोणगे असतात, त्या टोणग्या असतात, त्या सटव्या असतात, त्यांचं काही ऐकू नको. बाई, तू तुझं काम नित्यनियमाने करत राह, खूपच छान. वळूया पुढच्या अलकडे. मुलुंड मुंबई येथून अलंकार हेमंत कुलकर्णी हेमुकुल या टोपण नावाने लिहितात, लख चांदणाऱ्या रात्री त्या तळ्याकाठी बसून चांदण चुरा न्याहाळ तासनतास बसणं हा तिच्या आवडीचा मनाला आनंद देणारे छंदच होऊन बसला होता गेल्या काही दिवसात. आजही तशीच ती बसली होती, पण आज ती आनंदी नव्हती, कारण काही केल्या तिचं मन स्थिर होत नव्हतं. मध्येच आलेल्या एका हवेच्या तरंगाने ते दृश्य ढवळून निघालं आणि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांप्रमाणे हे सुद्धा मनोहर वास्तव नसून चांदण्यांचा प्रतिबिंबात्मक खोटा आभासच आहे याची जाणीव होऊन ती भानावर आली. ती उभी राहिली व डोळे मिटून घेऊन दीर्घ श्वास घेतला. स्वतःला त्या तलावातच झोकून देण्यासाठी सिद्ध होऊन तिने उडी मारली. अलंकार हेमंत, का उडी मारली? का आत्महत्या केली? आत्महत्या केली की ती त्या तलावामध्ये झोकून दिलंय तिने, सिद्ध होऊन तिने उडी मारली म्हणजे मला वाटतं झोकून दिलंय, झोकून देण्यासाठी सिद्ध होऊन तिने उडी मारले, आत्महत्या करण्यासाठी नाही, स्वतःला सिद्ध करण्यासाठी, त्या आयुष्याचा आनंद लुटण्यासाठी, असं आपण म्हणूया. तिने दीर्घ श्वास घेतलाय, काहीतरी विचार केलाय, आभासाचं आयुष्य तिला जगायचं नसेल म्हणून कदाचित एक शक्यता आत्महत्येची मला वाटली. कदाचित त्या आभासात सुद्धा हळूहळू आपल्याला वास्तवाकडे आपल्याला जाता येईल, कल्पनेतून आपण बाहेर पडू, म्हणून ती आता त्या पाण्यातून पुन्हा एकदा बाहेर येणार आहे, असाही विचार असू शकतो. मला असं वाटतं असा विचार असू शकतो, असा विचार आपण करूया. अलकर हेमंत, आमच्या ज्ञानामध्ये तुम्ही प्रतिक्रियेच्या रूपातून भर घालाल, प्रतिसाद द्याल याची मला खात्री आहे. बाकी तुमची अलक नसते, ती एक झलक असते तुमच्या स्वभावाची, ती एक झलक असते तुमच्या कल्पनेची, ती एक उत्तुंग भरारी असते तुमच्या वास्तवात असण्याची, पण तरीही कल्पनेच्या पातळीवर रचण्याची. खूपच छान. वळूया पुढच्या अलंकार जे आपल्याला पाठवले कोल्हापूर येथून अलंकार विद्या कुंभार यांनी. किती जुन्या साड्या जपून ठेवणार आहेत? तो वैतागत म्हणाला. काही दिवसाने तिने झोपताना गोधडी अंगावर घेतल्यावर मायेचा स्पर्श पुन्हा अनुभवला. अलंकार विद्या, मी नेहमी म्हणतो विद्या मलवडकर, विद्या कुंभार, सगळ्याच विद्या ज्या आहेत त्या विद्या असं काही लिहितात की आम्हाला विद्या मिळते, म्हणजे आम्हाला ज्ञान मिळतं. खरंच आहे, त्या साडीतल्या उभेचा, त्या साडीतल्या उद्गारपणाचा स्पर्श ज्यावेळेला मिळतो ना, त्यावेळेला सगळं आयुष्य

बदलून जातं. खूप छान मांडणी आहे, खूप छान. आणि जपून ठेवल्यामुळे काय झालं, तिचा योग्य उपयोग होणारच आहे. वळूया कलबुर्गी कर्नाटकेतून अलंकार शोभा रामदुर्ग लिहितात. निवृत्तीनंतर मुलं परदेशात, दोन दोन वर्ष भेटीगाठी होत नसत, घर खायला उठायचं. निवृत्तीनंतर पुढे काय, अनाथ गरजू मुलांच्या सेवेचा उडा विडा उचलल्या त्या दोघांनी. अलंकार शोभा संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवली. तुम्हाला पैकीच्या पैकी गुण, तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. कारण घर खायला उठलं, ते परदेशी गेलेत, पंख फुटले, पंखामध्ये बळ आलंय, ते संचार करणार. आता आपण माघार न घ्यायची, आपण त्या ठिकाणी आपलं काम करत राहायचं आणि आपण आपल्या सेवेमध्ये स्वतःला मशगूल करून घ्यायचं, व्यग्र करून घ्यायचं. तीच आपली आता जमेची बाजू आहे. वळ या पुढच्या अलंकडे जे आपल्याला पाठवले, अमरावती येथून अलंकार सुलभा गोगरकर शेजारी वर्षानुवर्षे गुजरात मध्ये. काही दिवसांनी आमची भाडेकरून आलेली ती तुटक तुटक अर्ध गुजराती बोलायची. आम्ही तिच्या धेरबुद्धी भाषेला हसायचो. काही दिवसात ती छान गुजराती शिकली आणि आम्ही तसेच, खरंच आहे आम्ही तसेच मराठी शिकलो असं तुम्हाला कदाचित म्हणायचं असेल, किंवा आम्ही तसेच राहिलो असंही तुम्हाला कदाचित म्हणायचं असेल. पण कधीही कोणाच्या भाषेला हसू नये एवढं नक्कीच. नागपूर येथून अलंकारचं स्वप्ना प्रशांत जगदळे लिहितात. सरड्याचे रंग समाजसेवेचे व्रत घेतलेल्या तिने हुंडा विरोधात लोकांनी जनजागृती केली. घरी मात्र तिच्या नवविवाहितीच्या सुनेने हुंड्याच्या जातोला कंटाळ आत्महत्या केली. बोले त्याच्या चाले त्याची वंदावी पावले, बोले त्याचा न चाले त्याची ओढावी पावले. मी तर म्हणतो मस्तकच फोडलं पाहिजे अशांचं. अशांना त्या ठिकाणी चांगलं ठणकावलं पाहिजे, भर चौकामध्ये चापकाचे फटके दिले पाहिजेत. कारण काही माणसं असतात सरड्याचे रंग जसे बदलतात, म्हणजे सरडा सुद्धा लाजत असेल याने बदललेलं रंग पाहून. कुठे जाऊ नका, पॉपकॉर्न घ्या, चहा घ्या, मी परत येतो. ऐकत राहा पुढेरी आवाज.

0: 0102 बोरियत की एरर, नएपन की कमांड रिजेक्टेड। अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: लोकप्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आज 15 मार्च 2026 आणि अलगची झलक प्रयोग क्रमांक 195। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, तुमच्या उदंड प्रेमामुळे आतापर्यंत आपण 195 प्रयोग करू शकलो। यामागे माझे सगळे अलंकार मित्र मैत्रिणी आहेत, माझे सगळे अलंकार रसिक श्रोते आहेत आणि कळत नकळतपणे मला पाठिंबा देणारे, माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे माझे सगळेच मित्र आहेत। पुणेरी आवाज 107.8 मला मिळालेला आतापर्यंतचा हा भक्कम पाठिंबा आरजी जगदीश कधीच विसरणार नाही आणि म्हणून आपण या अलग इतक्या अलग पाठवू शकलो, इतक्या अलग आपल्यापर्यंत कार्यक्रमामध्ये पोहोचू शकल्या। म्हणजे जरी प्रत्येक प्रयोगामध्ये आपण 20 अलग सरासरी जरी पकडल्या तरी 200 × 20 म्हणजे जवळजवळ 4 ते 4500 अलग आतापर्यंत आरजे जगदीशला सादर करण्याचा बहुमान लाभलेला आहे। अलग कपिल रसिक श्रोते हो, धन्यवाद। आणि आजच्या प्रयोगातही आतापर्यंत तुम्ही दर्जेदार अगदी मन लुभावणाऱ्या अलक ऐकले असतील। आता आरजे जगदीश अधिक वेळ न घालवता वळतोय पुढच्या अलककडे। ज्या अलक आपल्यापर्यंत संकलित करून पाठवले आहेत, 4 अलक आपल्यापर्यंत संकलित करून पाठवले आहेत, कल्याण येथील अलंकार निखिल प्रमोद कोलते। अलंकार निखिल, त्या दिवशी जयम पटेल महाविद्यालयातील तुमचं व्याख्यान अतिशय सुंदर झालं आणि तुम्ही सुवर्ण संधी साधलीत आणि संधीचं सोनं केलं। खूप खूप तुमचं अभिनंदन। अशाच प्रकारे आपल्या वक्तृत्वाचा कर्तृत्वाचा ठसा उमटवतला। ऐकूया पहिली अलग जी आपल्याकडे निखिल कोलते यांनी पाठवले, पण ती अलग आहे विले पार्ले येथील अलंकार कुमारी मानसी संतोष मनाली पंडित। अलंकार मानसी लिहितात, त्याने आयुष्यात अनेकांना दुखावलं होतं, मरणापूर्वी लिहिलं क्षमेसाठी मी सर्वांना शोधलं पण कोणालाच सापडलं नाही, शेवटी स्वतःलाच क्षमा केली। अलंकार मानसी, मला प्रश्न पडला दुखवायचंच का? मी माझ्या आयुष्यामध्ये ना एक नियम करून ठेवलाय की शक्यतो म्हणजे 99.99% कोणालाच दुखवायचं नाही। मनापासून सांगतो की जमेल तेवढं गोड भाषेमध्ये, लागवी भाषेमध्ये, चांगल्या शब्दांमध्ये प्रत्येकाबरोबर संवाद साधायचा, मग अशी वेळ येत नाही। पण मला एक गोष्ट आवडली, क्षमेसाठी ते मी सर्वांना शोधलं हे अत्यंत महत्वाचं आहे, म्हणजे पश्चाताप झालाय ही गोष्ट महत्वाची आहे। वळूया पुढच्या अलककडे। या सर्वांग सुंदर भाषिक सौंदर्याने आशय सौंदर्याने नटलेल्या अलक नंतर आरजे जगदीश वळतोय कल्याण येथील अलककार निखिल प्रमोद कोलते लिहितात, दोघांना एकांत मिळावा म्हणून रमणीय स्थळी फिरायला गेले, मात्र क्षणात वाटा वेगळ्या झाल्या। न पचणारे कटू सत्य दोघे पचवण्याचा प्रयत्न करत होते। अलंकार निखिल, तुमची अलग बोलते, तुमची अलग शक्यता वाढते, तुमची अलग अनेक अर्थवाचक असते, नेमकं काय झालं असेल? एकांत मिळावा म्हणून फिरायला गेले आणि मग त्या दोघांचं आधीची काही प्रकरण कळली असतील आणि ती दोघांना आवडली नसतील, किंवा दोघांनी एकमेकांपासून लपवलेलं काहीतरी रहस्य एकमेकांना कळलं असेल म्हणून त्यांच्यामध्ये ताटातूट झाली? पण मी म्हणतो समजून का नाही घेतलं एकमेकांना? एकमेकांना समजून घेतलं असतं तर कदाचित दोघेही पचवण्याचा प्रयत्न करायच्याऐवजी पचवलं असतं आणि क्षणात वाटा वेगळ्या झाल्या नसत्या, ते आणखीन पुढे थांबू शकले असते। पुढची अलग आहे, अलंकारचं विनीता कदम कांदिवली येथून लिहितात, अर्थात हे अलग पाठवले आपल्यापर्यंत संकलित करून अलंकार निखिल यांनी। अलंकार विनीता लिहितात, समाजातील एका प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्याचा वावर होता। आयुष्यात कधी चुकूनही दुष्कर्म न करणारा, निवृत्त होताना उजळ माथ्याने बाहेर पडला होता। कायम कुटुंबाच्या भविष्यासाठी झटणाऱ्या त्याने अचानक शेवटचा श्वास घेतला, कारण त्याच्याच घरात मुलांकडून त्याला चोर ही उपाधी दिली गेली। अलंकार विनीता, मला वि वा शिरवाडकरांचं नटसम्राट हे नाटक आठवलं। आणि त्यातला काही काही आप्पासाहेब बेलवलकरांचा तो प्रसंग आठवला जेव्हा नलू त्यांच्यावर चोरीचा आळ घेते आणि आपलंच कोकरू आपल्याला चोरीचा आळ घेते म्हणून ते खच्ची होतात आणि घर सोडून निघून जातात. पण असं का करतात? मुलं, पोटचे गोळे, मला तर वाटतं यांचं जर भविष्य कळलं असतं, हे आरोप करण्यात असं कळलं असतं तर त्यावेळेला आई वडिलांनी त्याच वेळेला गळ्याला नख लावलं असतं का? नसतं. तरी त्या ठिकाणी नानाचं मोठं केलं असतं कारण शेवटी ते आई वडील आहेत. आता वळतोय अर्ज जगदीश. आदर्श ज्यांना मी मानतो, आदर्शवत ज्या लेखन करतात, ज्यांचं लेखन म्हणजे तुमच्या आमच्यासाठी एक प्रकारचं आदर्श वस्तुपाठच असतो. काय लिहावं, कसं लिहावं, काय लिहू नये, कसं लिहू नये याचं उत्तम उदाहरण असलेल्या अलंकार डॉक्टर सौ निलांबरी गानू राजगुरुनगर पुणे आणि शिवाय त्यांचा या वयातला उत्साह तर दणक्यात आहे कारण अजूनही ताकद त्यांच्या मणक्यात आहे. अलंकार निलांबरी लिहितात, अरे मला तू कोणाच्या हातचे जेवण आलास जात तरी विचारली का? आपण दशग्रंथी ब्राह्मण आहोत. मुलगा म्हणाला, देवळातील देवीला का कुठे जात असते? कारण ती मला लेकरा जेव म्हणाली. अलका निलांबरी, तुम्हाला काय करू काय? किती किती मानाचा मुजरा देऊ? अलका निखिल, तुम्हालाही मानाचा मुजरा, कारण तुमच्यामुळे ही उत्तम अलका निलांबरीने पाठवली नाही तिथे माझ्या रुसल्या आहेत, त्या मला थेट अलग पाठवतच नाही. असं का करतात मला माहित नाहीये. अलका निलांबरी खरंच देवा ती देवी म्हणाली लेकरा जेव, आणि देव मानत नाही स्पृश्यास्पृश्य तर आपण का मानायचं? किती उत्तम विचार अलकप्रेमी रसिक श्रोते अशा एकापेक्षा एक भारी अलग अलका निखिल यांनी संकलित करून पाठवल्या. अलका निखिल खूप खूप धन्यवाद. आरती जगदीश वळते पुढच्या अलककडे. हृदय जॉकी या टोपण नावाने लिहिणाऱ्या अलककर श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मथामले तथा दादासाहेब छंदोगमाच्या आंतरराष्ट्रीय मंच सन्मान तळेगाव दाभाडे येथून लिहितात, आज तिच्यासाठी दोन शब्द लिहावे असे वाटले, उद्या परत तिला वेळ असेल की नाही माहीत नाही. अलककर अमरदीप, तुमची अलग 8 मार्च 2026 साठी, अर्थात जागतिक महिला दिनासाठी, आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठी, पण ही केवळ 26 साठी नाहीये, ही नेहमीसाठीच आहे. तुमची अलग कालातीत आहे, तुमची अलग सार्वत्रिक आहे, तुमची अलग सार्वकालिक आहे आणि तुमची अलग सर्वसाक्षी आहे. कारण तिच्यासाठी दोन शब्द लिहावे ते वाटले हा तिचा विजय आहे आणि तिला वेळ मिळणार नाही हा त्याचा पराभव आहे. तिला वेळ मिळणार नसेल तर तू तिचं काम थोडंसं हलकं का करत नाहीस असा एक हलकट प्रश्न माझ्या मनात आला आणि तो येतोच कारण मी समीक्षक आहे, मी थोडंसं परीक्षण करत असतो आणि मला असं वाटतं की तिला आपण थोडंसं हलकं काम तिचं केलं तर कदाचित ती नक्कीच चांगलं लिहू शकेल आणि तीही स्वतःसाठी वेळ देऊ शकेल. पण अलग तर अमरदीप, तुमची अलग जबरदस्त आहे, तुमची अलग म्हणजे नंदादीप आहे. आर जे जगदीश वळतोय. अलंकार श्री बाळमाने आरके नगर सोसायटी नंबर 5 कोल्हापूर येथून लिहितात, मनातील भावना लेखणीतून व्यक्त करण्याची एकदा त्याला खूप इच्छा झाली. शब्दांचा फापट पसरण न करता लेखणीने त्याला मोलाची साथ दिली आणि त्याच्या पहिल्या कवितेचा जन्म झाला. अलंकार बाळ, मी असं म्हणतो तुम्ही अलंकचे बाप आहात याच्यासाठी, कारण तुम्ही बघा ना, शब्दांचा फापट पसरण खरंच आहे. कविता म्हणजे नोहे डोंबाऱ्याचा खेळ, नोहे फक्त शब्दांचा मेळ. कविता म्हणजे फक्त शब्दांचा मेळ नसतो, कविता बोलते, कविता सांगते, कविता मांडते, कविता त्या ठिकाणी बरंच काय काय मांडत असते, सांगत असते. कविता कविता

ते कविता त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी व्यक्त करून देत असते. तो भावनांचा पसरा नसतो, तो शब्दांचा पसरा नसतो, तो शब्दातून झालेला भावनांचा मित्र असतो. कविता म्हणजे जणू विजेचं चळचळत रक्त, असं मी स्वतः एका कवितेमध्ये माझ्या म्हटलेलं आहे. आर्जिनिशवाचे पुढच्या अलकले दिग्रस यवतमाळ येथून अलंकार अरुणा दुग्दलवार लिहितात. कोर्टात नोंदणी पद्धतीने त्यांचा विवाह संपन्न झाला. एकमेकाला हार घातले, पेड्यांनी तोंड गोड केले. दोघांनी आपापला चष्मा स्वच्छ पुसून एकमेकांकडे मिश्किलपणे बघत समाधानाचा कटाक्ष टाकला. हातातील काठी कोपऱ्यातून प्रसन्नपणे हसली. वा वा अलंकार अरुणा, मानाचा मानाचा मुजरा. त्या वृद्धांचं लग्न झालं म्हणून, चष्मा पुसला म्हणून, म्हणजे आता चष्म्यातून फक्त त्याने एकमेकांकडे चांगलंच बघायचं, भूतकाळ विसरायचा. आणि भूतकाळाची चष्म्यावरती धूळ जरी काढून टाकली, किती सुंदर हो अलंकार अरुणा. वृद्धांची करुणा तुम्हाला कळली, खूपच छान. तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा. वळू या पुढच्या अलकडे. रुकडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथून लिहितात अलंकार सौ क्षितिजा कुलकर्णी. आरसा. आज सर्व घरातून हात फिरवला, पण आरशावरून नाही. का बर अलंकार क्षितिजा, आरशावरून का हात फिरवला नाही? आरशालाही बरं वाटलं असतं. आरशावरून हात फिरवायची हिंमत नाही की काय? कारण आरसा खरं दाखवतो. आरसा हा स्त्रीचा खरा मित्र असतो. आणि मग स्त्रीला जे दाखवलं जाईल ते तिला कदाचित नको असेल. पहिला पांढरा केस असू शकेल. तुमची अलग असते छोटी, पण गोष्ट सांगते मोठी. गेल्या वेळेला अलग पाठवून ठेवली होती गडचिरोली येथील सोनापूर कॉम्प्लेक्स मधील अलंकार उपेंद्र रोहनकर यांनी. पण अलंकार उपेंद्र, वेळेच्या आधी वेळेच्या नंतर आपलं काहीच चालत नाही, म्हणून तुमची अलग घेतली नव्हती. पण तुम्ही समजदार आहात. सूचना आल्यावर तुम्ही पुन्हा अलग पाठवलीत आणि वर लिहिलं की सूचना आल्यानंतर पाठवतोय, आता ती स्वीकारावी. वा अलंकार उपेंद्र, तुम्हाला पैकीच्या पैकीचे गुण. अलंकार उपेंद्र लिहितात, तुझ्यात माझी मुलगी बघते ग. ओ रक्तगटाच्या मुली फार कमी असतात सासूबाई, आणि बाहेरच्या रक्ताला शरीरात एक ऍडजस्ट व्हायला थोडा वेळ लागतं. आणि शरीरात रक्त संचरण नीट होण्यासाठी हृदयाचे कप्पे लवचिक असावे लागतात तुमच्यासारखे. वा अलंकार उपेंद्र, मानाचा मानाचा मुजरा. नांदा सौख्य बरे, भांडण जराही नाही बरे. वा किती छान, मस्त. म्हणजे अशा सासवासून असतील तर ती मुलगी बघेल आणि ती आई बघेल, आणि आई आणि मुलगी भांडतात तशा त्या भांडतील. पण सासवासुनासारखं भांडून त्या पुरुषाला विचारायला कुणाची बाजू घ्यावी अशा प्रकारचं धर्मसंकट टाकणार नाही, एवढं नक्कीच. वळूया पुढच्या अलंकडे. होमगाव सातारा येथून लिहितात अलंकार रघुनाथ आनंदराव भिसे. सगळे मजेत व मस्तीत खेळत होते, एकमेकांना रंग लावून आनंद देत आणि घेत होते. तो अचानक जवळ आला. तो तिच्या आयुष्याचा बेरंग करून गेला. फटके द्या अलंकार रघुनाथ, फटके द्या त्याला, फटके जळजळी निखारा घ्या आणि त्याने पोळून काढा त्याला. कारण तिचा काय दोष, ती तो रंग स्वीकारते, तिचे रंगामध्ये गुंतली आहे. आणि अचानक रंगाचा बेरंग करणारा तो हरामी, तो हलकट, तो वासनांध, त्याला त्या ठिकाणी जाहीरपणे फासावरच लटकवलं पाहिजे. रंगाचा बेरंग करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सूट देऊ नये. त्याच्या आयुष्याचा चौरंगच केला पाहिजे. अलकप्रेमी रसिकृष्ण तो खरंच पुरुष कधी सुधरेल, अर्थात काही पुरुष, मुठभर पुरुष, पण त्या पुरुषांमुळे स्त्रियांचं आयुष्य खच्ची होतं. महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण या संकल्पना, स्त्री पुरुष समानता या संकल्पना मग फक्त कागदावर राहतात. असं होऊ नये. खूप खंत वाटते, खूप वेदना होते, यातना होते. आरती जगदीश वळते पुढच्या अलंकडे. जी पहिल्यांदाच आपल्यापर्यंत अलंक पाठवले, अलंकार प्राध्यापक मंगेश माधव देवडे, रा ब नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर. अलंकार प्राध्यापक मंगेश, प्रथमच अलक अलकच्या कार्यक्रमात पाठवल्याबद्दल, अलकच्या कार्यक्रमात म्हणजेच अलकची झलक मध्ये तुमचं सहर्ष स्वागत. नवे अलकची झलक या कुटुंबात तुमचं सहर्ष स्वागत. परिचारक पाठवल्याबद्दल अभिनंदन, धन्यवाद. आणि नियमितपणे अलक पाठवा, म्हणजे दर 15 दिवसानंतर. प्रवास. अलकर मंगेश लिहितात प्रवास. चैत्राची उन्ह त्याच्या अन्वाणी पायानं तटके बसत होते. अजून मैलभर चालायचं होतं. देह घामाघूम झाला होता.

पण पण इतक्यात डोक्यावर भला थोरला ठग सरकला आणि त्याला जाणीव झाली आपल्याही पाठीवर आईचा हात फिरल्याची. वा अलकर मंगेश अप्रतिम. अलकर मंगेश, आमच्या महाविद्यालयामध्ये 11 एप्रिलला आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे आणि तुम्ही पेपर म्हणजे शोध निबंध सादर करण्यासाठी आमच्या महाविद्यालयात यावं असं मी तुम्हाला आमंत्रण देतो आणि तुमचं स्वागतही करतो. खरंच तुमची अलक नाही आहे ही, तर तुमची आईची आठवण सांगणारी ही गाथा आहे, ही स्मरण गाथा आहे, ही आईच्या मायेची, आईच्या प्रेमाची, आईच्या स्नेहाचं आणि आईच्या सर्वस्वाचं असलेलं दान आहे. खरंच आई गेली तरी आठवत जाते, कारण आई रूपाने वेगवेगळ्या आपल्या आजूबाजूलाच असते, नाही का? अलकप्रेमी रसिकश्रोते होते हो, तुमच्या अलक घेता घेता वेळ कशी निघून जाते कळत नाही, घड्याचे काटे सरकतात, जाणीव होते निघायची वेळ झाले, परतीची वेळ झाले. कुठेही जाऊ नका, एकत्र पुणेरी आवाज, आनंद दिरा, आनंद लुटा. पुन्हा येईन 22 मार्च 2026 ला.

0: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद.
1: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा आनंद लुटा.
2: बात पुराणी बड़ी सुहानी, मनात खोलवर रुजलेल्या चित्रपट, साहित्य, संगीत, गाणी यांच्या आठवणींचा नॉस्टैल्जिक खजिना.
3: बात पुराणी बड़ी सुहानी,
2: फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. संकल्पना आणि सादर करते श्री धनंजय कुलकर्णी.

नमस्कार मित्रांनो, पाच पुराणी बडी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपण ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. मित्रांनो, आमच्या रेडिओ चॅनलवरून युनिसेफ आणि रेडिओ पुणेरी आवाज यांच्या वतीने ज्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे त्याविषयी आपण ऐकलं असेलच. या स्पर्धांना आपला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अजूनही या स्पर्धेमध्ये आपण सामील होऊ शकता. वेळोवेळी ऐकत रहा 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. मित्रांनो, बात पुराणी बडी सुहानी या कार्यक्रमात आज आपण संगीतकार खय्याम यांच्याविषयी बोलणार आहोत. मित्रांनो, फिर सुबह होगी, शोला और शबनम, उमराव जान, कभी कभी, त्रिशूल, नूरी या सर्व चित्रपटांना संगीत खय्याम यांचं होतं. त्यातली गाणी आजही तुमच्या आमच्या लक्षात आहेत. वो सुबह कभी तो आएगी, पर्वतों के पेड़ों पर शाम का सवेरा है. त्यानंतर उमराव जानमधली आशा भोसले यांनी गायलेली गाणी दिल चीज क्या है, आप मेरी जान लीजिए, त्रिशूल या चित्रपटातली गाणी तुमच्या आमच्या सर्वांच्या ओठावर असलेली गाणी आहेत. या संगीतकार खय्याम यांचं गेल्या वर्षी 19 ऑगस्टला निधन झालं. कालच त्यांचा पहिला स्मृतिदिन होता. त्यानिमित्तानं आपण या चॅनलवरून अनेक गाणी खय्याम यांनी स्वरावर देखील ऐकली असतीलच. मित्रांनो, मोहम्मद जहूर खय्याम हाशमी असं त्यांचं नाव होतं. सारं जग त्यांना संगीतकार खय्याम या नावाने ओळखत असे. वर्षानुवर्षे आपल्या अप्रतिम संगीताने मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि रसिकांना आपल्या संगीताचे वेड लावणाऱ्या, प्रेमाची अनुभूती सर्व वयोगटातील कानसेनांना देणारे आणि संगीतातून रसिकांना तृप्त करणारे संगीतकार म्हणजे संगीतकार खय्याम. खय्याम यांना संगीतकार बनायचे नसून अभिनेता बनायचे होते. त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1927. ते 10 वर्षाचे असतानाच आपल्या गावातील घर सोडून ते दिल्लीत आपल्या काकांच्याकडे राहायला आले.

तेथेच राहून त्यांनी आपले करिअर घडवण्याची स्वप्ने बघितली. पुढे मुंबईत आल्यानंतर त्यांच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मुंबईत आल्यावर ये है जिंदगी या चित्रपटात त्यांनी भूमिका देखील केली. 1947 मध्ये आपल्या करिअरला प्रारंभ केल्यानंतर पहिल्या 5 वर्षाच्या काळात त्यांनी शर्माजी या टोपन नावाने 4 चित्रपटांना संगीत दिले होते. अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलेल्या खय्याम यांनी संगीतकार म्हणून आपल्या करिअरला प्रारंभ करण्यापूर्वी त्यांच्यासमोर अनेक दिग्गज संगीतकार त्यांच्यासमोर होते. नौशाद होते, शंकर जयकिशन होते, ओपी नय्यर होते, पण या सर्वांमधून त्यांनी आपल्या संगीताची एक वेगळी वाट चोखाळली होती. त्यांनी 40 वर्षाच्या कारकिर्दीत 50च्या दशकात चित्रपटाला खऱ्या अर्थाने संगीत द्यायला सुरुवात केली. या 40 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 50 हून अधिक चित्रपटांना संगीत दिलं होतं. त्यांनी या कलाक्षेत्रातील समकालीन आणि दिग्गज मंडळींसोबत काम केले होते. त्यांच्या कामावर मिर्झा गालिब, दाग वली साहेब, अली सरदार जाफरी, मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, शेहरियार या गीतकारांसोबत त्यांची चांगली जोडी जमली होती. एकाहून एक श्रेष्ठ अशा गीतकारांसोबत खय्याम यांनी संगीतकार म्हणून काम केलेले आहे. आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीतील मजरू सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, जानिसार अख्तर, शेहरियार, गुलजार, लक्ष लालपुरी, हसन कमाल यांच्या समोर त्यांचे गाणी भरपूर गाजली होती. हे गीतकार व खय्याम यांनी एकत्रित केलेल्या कामाला प्रचंड असे यशही लाभले आणि लोकप्रियता देखील लाभली होती. खय्याम हे गेली 70 हून अधिक वर्षे संगीतकार म्हणून चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. खय्याम यांनी 70 आणि 80च्या दशकातील चित्रपटांना अतिशय श्रवणीय असे संगीत दिले होते. संगीतकार खय्याम यांनी आपल्या अनेक गाण्यांनी कारकिर्दीत अक्षरशः सुवर्णकाळ निर्माण केला आणि हिंदी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. 4 दशकातल्या नाविन्यपूर्ण संगीताने रसिकांनी मोहून टाकले. कभी कभी, बाजार, त्रिशूल, नूरी, आखरी खत, शगुन, फिर सुबह होगी या चित्रपटांनी अक्षरशः इतिहास निर्माण केला. या सर्व चित्रपटांना खय्याम यांच्या संगीताचा परिसस्पर्श लाभ नव्हता. संगीत क्षेत्रातील योगदानासाठी 2007 साली खय्याम यांना संगीत नाटक अकादमीने सन्मानित करण्यात आले होते. उत्तर प्रदेश सरकारने संगीतकार नौशाद अली स्मृती पुरस्कार त्यांना प्रदान केला होता. या पुरस्काराचे ते पहिले लाभार्थी होते. भारत सरकारने पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार देऊन खय्याम यांचा यथोचित गौरव केला होता. खय्याम यांना उमराव जान आणि कभी कभी या चित्रपटासाठी 3 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. खय्याम यांच्या पत्नी जगजीत कौर या देखील उत्तम गायिका होत्या. जगजीत कौर यांनी नवोदित गायक संगीतकार यांच्या मदतीसाठी खय्याम प्रदीप जगजीत चॅरिटेबल ट्रस्ट नावाची एक संस्था स्थापन केली होती. या ट्रस्टच्या माध्यमातून खय्याम यांनी आपल्या वाढदिवसाला 12 कोटी रुपयाची देणगी दिली होती. या ट्रस्टच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातील गरजू कलाकार आणि तंत्र सहाय्य करणाऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. खय्याम हे अतिशय दानशूर होते. ते जितके चांगले संगीतकार होते तितकेच चांगले व्यक्ती देखील होते. खय्याम यांच्या अनेक गीतांनी तुम्हा आम्हा रसिकांचं भावविश्व समृद्ध केलेलं आहे. मित्रांनो, संगीतकार खय्याम यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी आजही रसिकांच्या मनात ताजी आहेत. न जाने क्या हुआ, एक ऐसा दर्द हुआ, फिर छिड़ी रात बात फूलों की, दिखाए दिए यूं, इन आंखों की मस्ती के मस्ताने हजारों हैं, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है, करोगे याद

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। परवाच 18 ऑगस्टला गीतकार गुलजार यांचा वाढदिवस साजरा झाला। वयाची 86 वर्ष त्यांनी पूर्ण केली। 1963 सालापासून चित्रपटामध्ये ते आहेत। त्यांनी अनेक गाणी जशी लिहिली तशीच अनेक चित्रपट देखील त्यांनी दिग्दर्शित केले होते। आज आपण ऐकणार आहोत गुलजार यांच्या पहिल्या चित्रपट गीताच्या मेकिंगची कहाणी। मित्रांनो, आपल्या अप्रतिम रचनात भावरम्य शब्दांच्या छटांमधून मनाला लुभावणारी गाणी देणारे गीतकार म्हणजे गुलजार। बिमल रॉय यांच्या बंदिनी या सिनेमाकरिता पहिल्यांदाच त्यांनी गीतलेखन केलं होतं। त्यांच्या रुपेरी प्रवेशाची ही भावस्पर्शी आठवण। या सिनेमाच्या वेळी काहीतरी क्षुल्लक कारणावरून गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार सचिंदा यांच्यात मतभेद झाले होते। त्या दोघांमधील संवाद थांबला होता। आता दिग्दर्शक बिमल रॉय यांची मात्र अडचण झाली होती। त्यांना ज्या सिच्युएशन करता गाणं हवं होतं ते काही केलं त्यांना मिळत नव्हतं। त्याकाळी गुलजार मुंबईत स्ट्रगलर होते। ते चक्क एका गॅरेज काम करीत असले तरी पहिलं प्रेम हे साहित्यावरच होत। शैलेंद्रसोबत त्यांची मैत्री होती कारण ते दोघेही बॉम्बे यूथ क्वायर या संघटनेचे सदस्य होते। या संघटनेची प्रमुख किशोर कुमार यांची पहिली पत्नी रुमादेवी होती। शैलेंद्रने गुलजार यांना बिमल रॉय यांना भेटण्यासाठी पाठवले। गुलजार बिमल रॉय यांच्याकडे गेले। त्यावेळी ते त्यांचे सहाय्यक देवूसेन यांच्यासोबत बसले होते। जुजबी विचारपूस झाल्यानंतर बिमलदांनी देवूला बंगालीत विचारले, भद्रलोक वैष्णव कविता जानी? देवूसेन हसले आणि हसत ते बिमलदांना म्हणाले, दादा गुलजार को बंगाली समजती है। आता मात्र बिमल रॉय ओशाळल्या गेत झाले। मग त्यांनी गाण्याची सिच्युएशन त्यांना सांगितली आणि सचिनदेव बर्मन यांच्याकडे पाठवली। गुलजार आणि सचिनदेव बर्मन यांची ती पहिलीच भेट होती। त्यावेळी तिथे पंचम अर्थात आर डी बर्मन देखील होते। दादांची ट्यून तयार होती, त्यावर फक्त शब्द लिहायचे होते। गुलजारांना शब्द लिहायला काहीच वेळ लागला नाही। गाणं तयार झालं, आता ते बिमल रॉय यांना ऐकवायचं होतं। सचिनदांनी गुलजारांना विचारले, क्या आप गा सकते हो? बिमलदा को गाणं सुनाना है। गुलजार म्हणाले, नाही गाना मेरे बस की बात नहीं। त्यावर सचिनदेव बर्मन म्हणाले, उडी बाबा तुम कैसा भी गाके सुनाएगा हमारा अच्छा ट्यून रिजेक्ट हो जाएगा। गुलजारांना थोडंसं वाईट वाटलं, पण कलावंतांचं आपल्या निर्मितीवर किती प्रेम असतं हे त्यांना ठाऊक होत। आणखी एक अडचण होती। बिमलराव म्हणाले, वो शरीफ घराणे की लडकी घर के

बाहर जाकर कैसा न गाएगी। सचिनदांना ते गाणं आउटडोरच शूट व्हावं असं वाटत होतं, कारण त्यांनी इंटरल्यूड मध्ये निसर्गातील आवाज वापरले होते। यावरून बरीच चर्चा झाली आणि बिमलदांचे सहाय्यक देबू सेन यांनी तोडगा सांगितला। ते म्हणाले, दादा वो लड़की अपने घर में पिताजी के साथ रहती है, कौन सी जवान लड़की पिता के सामने नाचते गाएगी। ही मात्रा आता लागू पडली होती। बिमलदा म्हणाले, अब तो लड़की बाहर जाकरी गाएगी। बिमलदांना गाणं आवडलं, विशेषतः या गाण्यातील स्त्री सुलभ लज्जा, त्यांची भावनिक आंदोलने त्यांना खूप आवडलं। आणि गीतकार गुलजार यांचं पहिलं गाणं रसिकांच्या पुढे आलं। या गाण्याचे बोल होते, मोरा गोरा अंग लैले मोहे श्याम रंग दैते। एका गाण्यावर किती बारकाईने आणि सर्व बाजूने चर्चा होत असते ते पहा। उगाच नाही मित्रांनो, हे गाणं 50-50, 60-60 वर्ष रसिकांच्या मनात कायम टिकून राहतात। गुलजार यांच्या पहिल्या गाण्याच्या यशानंतर त्यांची जी घोडदौड सुरू झाली ती आस्था गायत चालू आहे। मित्रांनो, गुलजार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांनी सिनेमासाठी लिहिलेलं पहिलं गाणं मोरा गोरा अंग लैले मोहे श्याम रंग दैदे हे ऐकूयात। त्याचप्रमाणे आपण गुलजारचं आणखी देखील एक गाणं ऐकूयात।

0: रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM खुश रहो खुशियां बांटो।
1: कुठे जाऊ नका, ऐकत रहा 107.8 रेडियो पुणेरी आवाज। मित्रांनो, बात पुरानी बड़ी सुहानी या गाण्याच्या कार्यक्रमातील अखेरच्या टप्प्यामध्ये आपण एका गायिका अभिनेत्री आणि तिच्या मनातील हॉलिवूडचा सुपरस्टार यांची एक कहाणी ऐकणार आहोत। मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8। मित्रांनो, ही कहाणी आहे जुन्या जमान्यातील गायिका आणि अभिनेत्री सुरैया यांची। मित्रांनो, संगीताच्या क्षितिजावर लता मंगेशकरचा उदय होण्याच्या अगोदर ज्या पार्श्वगायिकांनी आपल्या स्वराने रसिकांवर अवीट गोडीची छाप पाडली होती त्यात गायिका सुरैया यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल। ती केवळ गायिका नव्हती तर उत्तम अभिनेत्री देखील होती। अभिनेता देव आनंद सोबत तिची अधुरी प्रेम कहाणी आठवून आजही जुने रसिक हळहळतात। या सुरैयाला त्या काळातील हॉलिवूडचा सुपरस्टार ग्रेगरी पॅक प्रचंड आवडायचा। गुड्डी सिनेमात जया भादुरी जशी धर्मेंद्रच्या रुपेरी प्रतिमेवर लुब्ध असायची तशीच काहीशी अवस्था सुरैयाची होती। ती देवानंदमध्ये ग्रेगरी पॅक शोधायची, देवानंदला देखील त्याच्यासारखी स्टाईल करायला सांगायची। त्याच्यासारखी हेअरस्टाईल देवानंद आपल्या सिनेमातून करत होता। तर तिच्या या भन्नाट ग्रेगरी प्रेमाचा एक मशहूर किस्सा आहे। मित्रांनो, विख्यात दिग्दर्शक फ्रँक काप्रा एकदा मुंबईत आले होते तेव्हा सुरैया त्यांना भेटायला गेली होती व स्वतःचा एक फोटो त्यांना देऊन हा फोटो ग्रेगरी पॅक पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी दिली। तिथेतील इनोसन्स आणि ग्रेगरीच्या प्रतिमेचे आकर्षण बघून त्यांनी ते काम आनंदाने स्वीकारले। पुढे त्यांनी तिचा फोटो ग्रेगरीला दिला। मित्रांनो, खरी गंमत पुढे जाईल। 1954 साली एका सिनेमाच्या शूटिंगसाठी ग्रेगरी पॅकला श्रीलंकेला जायचे होते, त्याकरता तो मुंबईत आला होता। त्याची फ्लाईट पहाटे होती। रात्री एका पार्टीत त्याची भेट पाकिस्तानचे अभिनेते अल नफीर जे सुरैयाचे काका होते त्यांच्याशी झाली। त्यांनी ग्रेगरीला सांगितले, माझी एक पुतणी अभिनेत्री आहे जी तुमच्या सिनेमाची फार मोठी दिवाणी आहे, तुम्ही तिला भेटाल का? त्यावेळी रात्रीचा 1 वाजून

नव्हता. पहाटेच्या विमानाने कोलंबोला त्यांना जायचे होते. ग्रेगने विचारले, आत्ता इतक्या रात्री अवेळी? त्यावर अल नासिर म्हणाला, भेट होणं महत्वाचं आहे, काळजी करू नका. तडक दोघेही ताजमधून बाहेर पडले आणि थेट मरीन ड्राईव्हच्या सुरैयाच्या घरी पोहोचले. दारावरची बेल ऐकल्यानंतर तिच्या आईने दार उघडले. दारात ग्रेगरी पेकला पाहून तिला आश्चर्याचा धक्काच बसला. तिने आज जाऊन मस्त झोपलेल्या सुरैयाला ही बातमी दिली. सुरैया कंप्लीट उडाली. उरातील धडधड वाढली. एकाच वेळी आनंद, आश्चर्य, भीती या भावनांच्या कल्लोळात तिच्या घशाला कोरड पडली. आपल्या स्वप्नातील राजकुमार, रोमन हॉलिडेचा नायक आपल्या घरी? तिचा विश्वासच बसेना. डोळे चोळत चोळत ती स्वतःच्या हाताला चिमटे घेऊन आली. तिची अवस्था अक्षरशः कशी करू स्वागता अशी झाली. ग्रेगरी सोबत 2 तास तिने गप्पात घालवले. तो गेल्यानंतर तिची झोपच उडाली. सकाळी शूटिंगच्या वेळी तिच्या सांगण्यावर कोणी विश्वासच ठेवेना. संध्याकाळच्या काही सायन दैनिकांनी ही बातमी फोटोस एक छापली आणि सुरैयाचं नाव सगळीकडे झालं. सुरैया आणि ग्रेगरी पेक यांचा फोटो आजही तुम्हाला गुगलवर पाहायला मिळेल. पुढे अनेक महिने या बातमीचा प्रभाव बॉलिवूडवर आणि सुरैयावर दिसत होता. मित्रांनो, कशी वाटली सुरैयाची कहाणी?

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा
2: आणि कागद कलम नाही।

नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनापूर्वक स्वागत करत आहे. आपण दादा लेखराज यांची जीवन कहाणी ऐकतोय. मागच्या भागात आपण काय ऐकत होतो, त्यांना विष्णू चतुर्भुज हा दिव्य साक्षात्कार झाला होता आणि त्यांना वाटलं की 12व्या गुरूंचीच कृपा आहे आणि म्हणून त्यांनी त्यांना चिठ्ठी लिहून विचारलं होतं की याचे स्पष्टीकरण द्या. गुरूंनी त्यावर प्रत्युत्तर दाखल सांगितलं की मलाच माझ्या जीवनात कोणताच साक्षात्कार झालेला नाही आणि हे असायला त्या वरच्याची परमेश्वराची कृपा व्हावी लागते. मग दादांच्या मनात विचार सुरू झाले. मग त्यांनी ठरवले की हैदराबादकडून बनारसला जाऊया मित्राकडे. तेथे ते राहायला गेले पण त्यांच्या मनाचा गोंधळ काही थांबला नव्हता. त्यांना वाटले तेथे एकांतवास असेल, महात्म्यांचे दर्शन घडेल, त्यांना विचारेन. आणि मग असंच एका संध्याकाळी दादा

गंगा तटावर गेले आणि एका झाडाखाली बसले. त्यांच्या मनात ते विचार चालू असतानाच की ती दिव्य शक्ती कोण आहे, त्यांना मला काय सांगायचं आहे, काय संकेत द्यायचे आहे, असे सगळे विचार चालू असतानाच ते अचानक पुन्हा साक्षात्काराच्या स्थितीत गेले आणि त्यावेळी त्यांना चार साक्षात्कार झाले. पहिला साक्षात्कार होता तो महाविनाशाचा साक्षात्कार आणि ज्यामध्ये दादा लेखराज यांनी पाहिले की इतकी मोठी सृष्टी आणि त्याचा महाविनाश. 1936 आधी हे साक्षात्कार जेव्हा दादांना झाले त्यावेळी ऍटॉमिक बॉम्बचा रिसर्च पण झालेला नव्हता, या ऍटॉमिक शक्तीचा रिसर्च काही झाला नव्हता. पहिला ऍटॉमिक बॉम्ब जो होता त्याचा प्रयोग त्यावेळी हिरोशिमा नागासाकी येथे झाला 1947 ला. लक्षात येतंय का, दादांना साक्षात्कार 1936 लाच झाला होता ऍटॉमिक बॉम्बचा आणि त्याचा प्रयोग मात्र हिरोशिमा नागासाकी येथे 1947 ला झाला. म्हणजे 1936 ला त्यावेळी ऍटॉमिक बॉम्ब विषयी कोणालाच काहीच ज्ञान नव्हतं, पण त्यावेळी दादांनी मात्र साक्षात्कारात ही गोष्ट पाहिली की आकाशातून आगीच्या गोळ्यासारखं काहीतरी धरतीवर पडत आहे आणि जसं धरतीस स्पर्श व्हायचा सगळं जळून खाक होत आहे आणि अशा प्रकारे आगच आग चहूबाजूला पसरत आहे. कितीतरी लोक त्या आगीत होरपळून निघत आहेत हे पाहिलं. मग दुसरा साक्षात्कार, त्याच्यात त्यानंतर त्यांनी पाहिलं की रक्तरंजित खेळ होत आहे, जातीभेद, धर्मभेद, भाषाभेद या भेदभावामुळे जो भांडण तंटा आणि यामध्ये माणसं एकमेकांचा खून करत आहेत, खुणाच्या जणू नद्या वाहत आहेत. आणि मग तिसरं दृश्य पाहिलं की प्राकृतिक आपदा आणि त्यामध्ये कशा प्रकारे महाविनाश होत आहे, कोठे भूकंप होत आहे, कोठे ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे, कुठे सुनामीच येत आहे आणि हजारो लोक त्या प्राकृतिक आपदेमध्ये नष्ट होत चालले आहेत. आणि अशा प्रकारे हे तीन दृश्य महाविनाशाची दादा लेखराज यांनी पाहिली आणि त्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या आणि त्यांच्या मुखातून हे शब्द आले, बस करा प्रभू, बस करा, मी ही दृश्य नाही पाहू शकत, बस करा. खूप वेळ ते त्या झाडाखाली बसले होते आणि विनाश लीलेचा तो साक्षात्कार पाहत होते. आता घेते येते छोटासा एक ब्रेक, पुन्हा लगेचच परत येत आहे.

हो, बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध, वाचावे शुद्ध, लिहावे शुद्ध, बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध, वाचावे शुद्ध, लिहावे शुद्ध। मराठीच्या उद्धारासाठी कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध, मराठीच्या उद्धारासाठी कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध। गर्व आहे मी मराठी असल्याचा। नमस्कार, मी प्रज्ञा, आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM वर, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आप उन्हें एकताहित रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी दादांनी जी महाविनाशाची दृश्य पाहिली ती आपण ऐकत होतो, ज्यामध्ये पहिलं ऍटॉमिक बॉम्ब आणि ज्याचा रिसर्च पण झाला नव्हता त्याचा प्रयोग 1947 ला हिरोशिमा नागासाकी येथे झाला, पण दादांनी आधीच पाहिलं होतं। मग ही लीला कोणाची? त्या जगतनियंताची, परमेश्वराची, ज्याचा शोधही लागला नाही। ती गोष्ट त्यांना आधीच दाखवली होती परमेश्वराने 10 वर्षापूर्वीच, लक्षात येतंय? आणि दुसरं काय पाहिलं? रक्तरंजित खेळ, माणसं एकमेकांचा खून करत आहेत, जातीभेद, धर्मभेद, भाषाभेद, जणू काही रक्ताच्या नद्या वाहत आहेत। तिसरं काय पाहिलं? प्राकृतिक आपदा, ज्याच्यामध्ये सुनामी, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे आणि हजारो लोक आपले प्राण गमावत आहेत, नष्ट होत चाललेत। आणि हे दादांना पाहवलं नाही, त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि मग ते म्हणाले, बस करा प्रभू, बस करा, मी नाही हे पाहू शकत। आणि असं बराच वेळ तो विनाशलीलेचा साक्षात्कार दादा पाहत होते। तेव्हा दादांचा जो मित्र होता तो त्यांना शोधू लागला की इतका वेळ झाला, लखी बाबू गेलेत तरी कुठे। मग त्यांनी एका नोकरास दादा लेखराज यांना शोधण्यासाठी पाठवलं, जा रे जरा बघून ये दादा गेले कोठे। तेव्हा नोकराने येऊन जेव्हा दादांच्या मित्रास सांगितले की दादा रडत आहेत आणि म्हणत होते, बस करा प्रभू, बस करा, काय जसे बघत आहेत माहिती नाही, डोळे तर बंद आहेत आणि डोळ्यातून अश्रुधारा सतत वाहत आहेत। आणि त्यानंतर दादांच्या मुखातून निघाले, हे प्रभू, यापेक्षा तुम्ही मोहिनी स्वरूप दाखवा। आणि ते म्हणत असतानाच जसं समस्त सृष्टी परिवर्तन होत आहे आणि मग एका दैवी सृष्टीचा साक्षात्कार झाला की जसं पवित्र आत्मे वरतून धरतीवर येत आहेत आणि जसे जसे धरतीवर खाली येत आहेत, काही ना काही देवी व देवता या स्वरूपात प्रत्यक्ष होत आहेत। आणि अशा प्रकारे खूप सुंदर असा स्वर्गीय दैवी सृष्टीचा साक्षात्कार दादांना झाला। हे चौथं दृश्य। हे असे 4 साक्षात्कार दादा लेखराज यांनी केले होते 1936 आधी। दादा हे दृश्य बघतच राहिले आणि जसे काय त्यात हरवून गेले। आणि हे दृश्य बघितल्यानंतर एक सुंदर त्यांना संदेश मिळाला की निकट भविष्यात असा महाविनाश होणार आहे आणि त्यानंतर अशी स्वर्णिम सृष्टी तुला बनव

करायचे आहे. आणि दादा जसे भानावर आले त्यांच्या मुखातून शब्द निघाले, मी कसं काय अशी स्वर्णिम सृष्टी बनवू शकतो? इतका मोठा महाविनाश आणि एवढ्या मोठ्या विनाशानंतर अशी सृष्टी, स्वर्गीय दैवी सृष्टी मी कसं काय बनवणार? सारखे सारखे मनात प्रश्न येत होते. त्यांना स्पष्ट होत नव्हतं की परमेश्वर मला काय सांगू इच्छित आहे. हे दृश्य दाखवून त्यांना मला काय सुचवायचे किंवा काय सांगायचं आहे? हा साक्षात्कार करवण्यामागे परमेश्वराची काय भावना आहे ते समजू शकत नव्हते. पार गोंधळून गेले होते. पण इतके मोठे महाविनाशाचे दृश्य बघितल्यानंतर त्यांच्यामध्ये एक वैराग्य वृत्ती निर्माण झाली. हेच मनात येऊ लागले, जर ही सृष्टी विनाशच होणार आहे, आता ही सृष्टी जर जास्त वेळ नाही चालणार, निकट भविष्यात असा महाविनाश होणार आहे, तर मग हे सगळं माती मोल आहे. जे पण आहे आता माझ्याजवळ, बिझनेस, पैसा, काय कामाचा? आणि मग बनारस मधून दादा गेले ते थेट कलकत्त्याला. घेते इथे एक छोटासा ब्रेक.

0: नमस्कार, आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी आपण काय ऐकलं? दादा लेखराज यांनी महाविनाशाची ती तीन भयानक दृश्य पाहिली आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये वैराग्य वृत्ती आली होती आणि त्यांना वाटू लागले, मनात येऊ लागले त्यांच्या की ही सृष्टी तर विनाश होणार आहे। आता ही सृष्टी जास्त वेळ नाही चालणार, निकट भविष्यात असा महाविनाश होणार आहे आणि म्हणून मग ते बनारस मधून थेट गेले कलकत्त्याला। दादांचा बिझनेस हिरे जवाहरातांचा हैदराबाद सिंध मध्ये होता, दुसरा बिझनेस कलकत्त्यामध्ये होता आणि तिसरा मुंबई मध्ये होता। तीन ठिकाणी दादांचे हिरे जवाहरातांचे बिझनेस चालायचे। कलकत्त्याचा बिझनेस त्यांचा पार्टनर सांभाळत होता। मग जेव्हा दादा कलकत्त्याला पोहोचले, पार्टनरला हेच सांगू लागले की आता मला हा बिझनेस नाही करायचाय, तुम्ही हिशेब करा, तुमचा जितका हिस्सा आहे तो तुम्ही घेऊन टाका आणि माझं जितकं होतंय ते मला देऊन टाका, मी आता हा बिझनेस इथेच थांबवणार। इतका वैराग्य दादांना आला होता ती महाविनाशाची दृश्य बघितल्यानंतर, आणि त्यामुळे पार्टनरला सारखं सारखं वाटू लागलं दादा निघून गेले तर। त्याचं कारण सांगते, कारण दादा लेखराज यांचं इतकं नाव होतं त्यावेळी की त्या नावानेच बिझनेस चालायचा। त्यावेळी कारण कलकत्ता ही राजधानी होती, क्वीन विक्टोरिया यांचं तिथे येणं जाणं असायचं आणि क्वीन विक्टोरियाची ज्वेलरी दादा लेखराज बनवायचे, त्याची एक ओळख सांगते। एकदा दादा जेव्हा राजघराण्यात जायचे तेव्हा त्यांच्या मुलीला घेऊन जायचे व्यापारासाठी, तेव्हा ज्वेलरीचे असे सेट नव्हते न्यायचे, ते मुलीला घेऊन ज्वेलरी घालून असे घेऊन जायचे आणि राणी जेव्हा ती ज्वेलरी बघायची तेव्हा सांगायची असा एक सेट बनवा माझ्यासाठी, ज्वेलरीची ऑर्डर त्यांना द्यायची

त्यांना अशा प्रकारे ऑर्डर्स मिळायच्या. ते काय असे सेट वगैरे दाखवायला न्यायचे नाहीत, मुलीलाच मस्त छान छान ज्वेलरीज घालून सजवून ते घेऊन जायचे. बघा दादांची किती वेगळी पद्धत होती ना मार्केटिंग करण्याची. अशा प्रकारे दादांनी एकदा एक बक्कल बनवलं होतं, केसातले क्लिप म्हणतो ना आपण, आणि ज्यात ट्यून वाजायची, म्युझिक. मुलीला घातले ते बक्कल, आणि तुम्हाला माहितीये लहान मुलांना असं वेगवेगळं नवीन खूप छान वाटतं, आवडतं की नाही. आणि मुलीला असे म्युझिकवाले गोष्टीच खूप आवडायच्या. आणि जेव्हा ते मुलीला घेऊन गेले ते बक्कल घालून क्वीन व्हिक्टोरियाकडे, मग राणी म्हणाली मला असाच एक बक्कल बनवून द्या. मग दादा काय करायचे, घरी येत आणि तीच ज्वेलरी काढून पॅक करून द्यायचे. त्यांची ती सिस्टम होती. मार्केटिंग म्हणजे मुलीला दाखवायचं छान पैकी नवीन नवीन, मुलांना सुंदर दिसतं, आणि मग ऑर्डर मिळाली की घरी आल्यावर तेच दागिने पॅक करून द्यायचे. पण आता झाली गंमत अशी की जसा तो बक्कल काढला मुलीच्या केसातून, मुलगी म्हणाली मी हा बक्कल नाही देणार, मला हा म्युझिकवाला बक्कल पाहिजे, मी नाही देणार, मी माझ्या जवळच ठेवणार. मग दादा मुलांना कसे समजवायचे सांगते. हा आजकाल एखाद्या मुलाने, लहान मुलाने हट्ट केला तर तुम्ही काय करणार, काय करणार, त्याला ओरडणार, डोळ्यांनी राग व्यक्त करणार, किंवा एखादी थोबाडीत पण ठेवून देणार, नाही ऐकलं तर, बरोबर ना. परंतु दादा काय करायचे, त्यांनी मुलीला एक प्रश्न विचारला, तू शिळी चपाती खाणार का? मग मुलगी म्हणाली मी का खाऊ शिळी चपाती. मग त्यावर दादा म्हणाले हे बक्कल पण जुनं झालं, तुला मी नवीन दुसरं बक्कल देईन. तू कशाला जुनं घालते, तू तर रोज नवीन नवीन घातले पाहिजे, तुझ्यासाठी मी ह्याच्यापेक्षाही खूप सुंदर असं बनवून देईन. मग मुलीलाही वाटलं हो हे जुनं झालं, आपल्याला नको, आपण नवीन नवीन घालायचं. आणि मग दुसऱ्या दिवशी ती डिमांड करायची मला बक्कल द्या. त्यावर दादा म्हणायचे देईन ना बनवून, ह्यापेक्षा सुंदर बनवून देईन. अशी होती दादांची पद्धत मुलांना समजवायची. रागावणं तर त्यांच्या स्वभावातच नव्हतं. आता पुढची गोष्ट आपण ऐकूया पुढच्या भागात. तोवर इथेच थांबत आहे.

0: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे. परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगीबिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा. या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात.
1: 21वीं सदी का भारत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है वो अभूतपूर्व है, अकल्पनीय है.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनापूर्वक स्वागत करत आहे. आपण दादा लेखराज यांची जीवन कहाणी ऐकतोय. मागच्या भागात आपण काय ऐकत होतो, त्यांना विष्णू चतुर्भुज हा दिव्य साक्षात्कार झाला होता आणि त्यांना वाटलं की 12व्या गुरूंचीच कृपा आहे आणि म्हणून त्यांनी त्यांना चिठ्ठी लिहून विचारलं होतं की याचे स्पष्टीकरण द्या. गुरूंनी त्यावर प्रत्युत्तर दाखल सांगितलं की मलाच माझ्या जीवनात कोणताच साक्षात्कार झालेला नाही आणि हे असायला त्या वरच्याची परमेश्वराची कृपा व्हावी लागते. मग दादांच्या मनात विचार सुरू झाले. मग त्यांनी ठरवले की हैदराबादकडून बनारसला जाऊया मित्राकडे. तेथे ते राहायला गेले पण त्यांच्या मनाचा गोंधळ काही थांबला नव्हता. त्यांना वाटले तेथे एकांतवास असेल, महात्म्यांचे दर्शन घडेल, त्यांना विचारेन. आणि मग असंच एका संध्याकाळी दादा गंगा तटावर गेले आणि एका झाडाखाली बसले. त्यांच्या मनात ते विचार चालू असतानाच की ती दिव्य शक्ती कोण आहे, त्यांना मला काय सांगायचं आहे, काय संकेत द्यायचे आहे, असे सगळे विचार चालू असतानाच ते अचानक पुन्हा साक्षात्काराच्या स्थितीत गेले आणि त्यावेळी त्यांना 4 साक्षात्कार झाले. पहिला साक्षात्कार होता तो महाविनाशाचा साक्षात्कार आणि ज्यामध्ये दादा लेखराज यांनी पाहिले की इतकी मोठी सृष्टी आणि त्याचा महाविनाश. 1936 आधी हे साक्षात्कार जेव्हा दादांना झाले त्यावेळी ऍटॉमिक बॉम्बचा रिसर्च पण झालेला नव्हता. या ऍटॉमिक शक्तीचा रिसर्च काही झाला नव्हता. पहिला ऍटॉमिक बॉम्ब जो होता त्याचा प्रयोग त्यावेळी हिरोशिमा नागासाकी येथे झाला 1947 ला. लक्षात येते का, दादांना साक्षात्कार 1936 लाच झाला होता ऍटॉमिक बॉम्बचा आणि त्याचा प्रयोग मात्र हिरोशिमा नागासाकी येथे 1947 ला झाला. म्हणजे 1936 ला त्यावेळी ऍटॉमिक बॉम्ब विषयी कोणालाच काहीच ज्ञान नव्हतं. पण त्यावेळी दादांनी मात्र साक्षात्कारात ही गोष्ट पाहिली की आकाशातून आगीच्या गोळ्यासारखं काहीतरी धरतीवर पडत आहे आणि जसं धरतीस स्पर्श व्हायचा सगळं जळून खाक होत आहे आणि अशा प्रकारे आगच आग चहू बाजूला पसरत आहे.

कितीतरी लोक त्या आगीत होरपळून निघत आहेत हे पाहिलं. मग दुसरा साक्षात्कार, त्याच्यात त्यानंतर त्यांनी पाहिलं की रक्तरंजित खेळ होत आहे. जातीभेद, धर्मभेद, भाषाभेद या भेदभावामुळे जो भांडण तंटा आणि यामध्ये माणसं एकमेकांचा खून करत आहेत, खुणाच्या जणू नद्या वाहत आहेत. आणि मग तिसरं दृश्य पाहिलं की प्राकृतिक आपदा आणि त्यामध्ये कशा प्रकारे महाविनाश होत आहे. कोठे भूकंप होत आहे, कोठे ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे, कुठे सुनामीच येत आहे आणि हजारो लोक त्या प्राकृतिक आपदेमध्ये नष्ट होत चालले आहेत. आणि अशा प्रकारे हे तीन दृश्य महाविनाशाची दादा लेखराज यांनी पाहिली आणि त्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या आणि त्यांच्या मुखातून हे शब्द आले, बस करा प्रभू, बस करा, मी ही दृश्य नाही पाहू शकत, बस करा. खूप वेळ ते त्या झाडाखाली बसले होते आणि विनाश लीलेचा तो साक्षात्कार पाहत होते. आता घेते येते छोटासा एक ब्रेक, पुन्हा लगेचच परत येत आहे.

हो, बोला भी शुद्ध, ऐसा भी शुद्ध, वाचा भी शुद्ध, लिखा भी शुद्ध, बोला भी शुद्ध, ऐसा भी शुद्ध, वाचा भी शुद्ध, लिखा भी शुद्ध। मराठीच्या उद्धारासाठी कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध, मराठीच्या उद्धारासाठी कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध। गर्व आहे मी मराठी असल्याचा। नमस्कार, मी प्रज्ञा, आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM वर, आवाज तुमच्या।

0: नमस्कार, आप नहीं कटायत रेडियो पुलीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी दादांनी जी महाविनाशाची दृश्य पाहिली ती आपण ऐकत होतो, ज्यामध्ये पहिलं ऍटॉमिक बॉम्ब आणि ज्याचा रिसर्च पण झाला नव्हता, त्याचा प्रयोग 1947 ला हिरोशिमा नागासाकी येथे झाला, पण दादांनी आधीच पाहिलं होतं। मग ही लीला कोणाची? त्या जगत

नियंताची, परमेश्वराची, ज्याचा शोधही लागला नाही ती गोष्ट त्यांना आधीच दाखवली होती परमेश्वराने 10 वर्षापूर्वीच, लक्षात येतंय? आणि दुसरं काय पाहिलं? रक्तरंजित खेळ, माणसं एकमेकांचा खून करत आहेत, जातीभेद, धर्मभेद, भाषाभेद, जणू काही रक्ताच्या नद्या वाहत आहेत. तिसरं काय पाहिलं? प्राकृतिक आपदा, ज्याच्यामध्ये सुनामी, भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे आणि हजारो लोक आपले प्राण गमावत आहेत, नष्ट होत चाललेत. आणि हे दादांना पाहवलं नाही, त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि मग ते म्हणाले, बस करा प्रभू, बस करा, मी नाही हे पाहू शकत. आणि असं बराच वेळ तो विनाश लीलेचा साक्षात्कार दादा पाहत होते. तेव्हा दादांचा जो मित्र होता तो त्यांना शोधू लागला की इतका वेळ झाला, लखी बाबू गेलेत तरी कुठे. मग त्यांनी एका नोकरास दादा लेखराज यांना शोधण्यासाठी पाठवलं, जा रे जरा बघून ये दादा गेले कोठे. तेव्हा नोकराने येऊन जेव्हा दादांच्या मित्रास सांगितले की दादा रडत आहेत आणि म्हणत होते, बस करा प्रभू, बस करा, काय जसे बघत आहेत माहिती नाही, डोळे तर बंद आहेत आणि डोळ्यातून अश्रुधारा सतत वाहत आहेत. आणि त्यानंतर दादांच्या मुखातून निघाले, हे प्रभू, यापेक्षा तुम्ही मोहिनी स्वरूप दाखवा. आणि ते म्हणत असतानाच जसं समस्त सृष्टी परिवर्तन होतंय आणि मग एका दैवी सृष्टीचा साक्षात्कार झाला की जसं पवित्र आत्मे वरतून धरतीवर येत आहेत आणि जसे जसे धरतीवर खाली येत आहेत, काही ना काही देवी व देवता या स्वरूपात प्रत्यक्ष होत आहेत. आणि अशा प्रकारे खूप सुंदर असा स्वर्गीय दैवी सृष्टीचा साक्षात्कार दादांना झाला. हे चौथं दृश्य. हे असे 4 साक्षात्कार दादा लेखराज यांनी केले होते 1936 आधी. दादा हे दृश्य बघतच राहिले आणि जसे काय त्यात हरवून गेले. आणि हे दृश्य बघितल्यानंतर एक सुंदर त्यांना संदेश मिळाला की निकट भविष्यात असा महाविनाश होणार आहे आणि त्यानंतर अशी स्वर्णिम सृष्टी तुला बनवायची आहे. आणि दादा जसे भानावर आले त्यांच्या मुखातून शब्द निघाले, मी कसं काय अशी स्वर्णिम सृष्टी बनवू शकतो, इतका मोठा महाविनाश आणि एवढ्या मोठ्या विनाशानंतर अशी सृष्टी, स्वर्गीय दैवी सृष्टी मी कसं काय बनवणार, सारखे सारखे मनात प्रश्न येत होते. त्यांना स्पष्ट होत नव्हतं की परमेश्वर मला काय सांगू इच्छित आहेत, हे दृश्य दाखवून त्यांना मला काय सुचवायचे किंवा काय सांगायचं आहे. हा साक्षात्कार करवण्यामागे परमेश्वराची काय भावना आहे ते समजू शकत नव्हते, पार गोंधळून गेले होते. पण इतके मोठे महाविनाशाचे दृश्य बघितल्यानंतर त्यांच्यामध्ये एक वैराग्य वृत्ती निर्माण झाली. हेच मनात येऊ लागले, जर ही सृष्टी विनाशच होणार आहे, आता ही सृष्टी जर जास्त वेळ नाही चालणार, निकट भविष्यात असा महाविनाश होणार आहे, तर मग हे सगळं माती मोल आहे, जे पण आहे आता माझ्याजवळ, बिझनेस, पैसा, काय कामाचा. आणि मग बनारस मधून दादा गेले ते थेट कलकत्त्याला. घेते इथे एक छोटासा ब्रेक,

0: नमस्कार, आप उन्हें कटाइप रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी आपण काय ऐकलं? दादा लेखराज यांनी महाविनाशाची ती तीन भयानक दृश्य पाहिली आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये वैराग्य वृत्ती आली होती आणि त्यांना वाटू लागले, मनात येऊ लागले त्यांच्या की ही सृष्टी तर विनाश होणार आहे। आता ही सृष्टी जास्त वेळ नाही चालणार, निकट भविष्यात असा महाविनाश होणार आहे आणि म्हणून मग ते बनारस मधून थेट गेले कलकत्त्याला। दादांचा बिझनेस हिरे जवाहरातांचा हैदराबाद सिंध मध्ये होता, दुसरा बिझनेस कलकत्त्यामध्ये होता आणि तिसरा मुंबई मध्ये होता। तीन ठिकाणी दादांचे हिरे जवाहरातांचे बिझनेस चालायचे। कलकत्त्याचा बिझनेस त्यांचा पार्टनर सांभाळत होता। मग जेव्हा दादा कलकत्त्याला पोहोचले, पार्टनरला हेच सांगू लागले की आता मला हा बिझनेस नाही करायचाय, तुम्ही हिशेब करा, तुमचा जितका हिस्सा आहे तो तुम्ही घेऊन टाका आणि माझं जितकं होतंय ते मला देऊन टाका, मी आता हा बिझनेस इथेच थांबवणार। इतका वैराग्य दादांना आला होता ती महाविनाशाची दृश्य बघितल्यानंतर, आणि त्यामुळे पार्टनरला सारखं वाटू लागलं दादा निघून गेले तर। त्याचं कारण सांगते, कारण दादा लेखराज यांचं इतकं नाव होतं त्यावेळी की त्या नावानेच बिझनेस चालायचा। त्यावेळी कारण कलकत्ता ही राजधानी होती, क्वीन विक्टोरिया यांचं तेथे येणं जाणं असायचं आणि क्वीन विक्टोरियाची ज्वेलरी दादा लेखराज बनवायचे, त्याची एक ओळख सांगते। एकदा दादा जेव्हा राजघराण्यात जायचे तेव्हा त्यांच्या मुलीला घेऊन जायचे व्यापारासाठी, तेव्हा ज्वेलरीचे असे सेट नव्हते न्यायचे, ते मुलीला घेऊन ज्वेलरी घालून असे घेऊन जायचे आणि राणी जेव्हा ती ज्वेलरी बघायची तेव्हा सांगायची असा एक सेट बनवा माझ्यासाठी, ज्वेलरीची ऑर्डर त्यांना द्यायची। मग दादांना अशा प्रकारे ऑर्डर्स मिळायच्या, ते काय असे सेट वगैरे दाखवायला न्यायचे नाहीत, मुलीला मस्त छान छान ज्वेलरीज घालून सजवून ते घेऊन जायचे। बघा दादांची किती वेगळी पद्धत होती ना मार्केटिंग करण्याची। अशा प्रकारे दादांनी एकदा एक बक्कल बनवलं होतं, केसातले क्लिप म्हणतो ना आपण, आणि ज्यात ट्यून वाजायची, म्युझिक, मुलीला घातले ते बक्कल। आणि तुम्हाला माहितीये लहान मुलांना असं वेगवेगळं नवीन खूप छान वाटतं, आवडतं की नाही, आणि मुलीला असे म्युझिकवाले गोष्टीचं खूप आवडायच्या। आणि जेव्हा ते मुलीला घेऊन गेले ते बक्कल घालून क्वीन विक्टोरियाकडे, मग राणी म्हणाली मला असाच एक बक्कल बनवून द्या। मग दादा काय करायचे, घरी येत आणि तीच ज्वेलरी काढून पॅक करून द्यायचे। त्यांची ती सिस्टम होती मार्केटिंग, म्हणजे मुलीला दाखवायचं छानपैकी नवीन नवीन, मुलांना सुंदर दिसतं आणि मग ऑर्डर मिळाली की घरी आल्यावर तेच दागिने पॅक करून द्यायचे। पण आता झाली गंमत अशी की जसा तो बक्कल काढला मुलीच्या केसातून, मुलगी म्हणाली मी हा बक्कल नाही देणार, मला हा म्युझिकवाला बक्कल पाहिजे, मी नाही देणार, मी माझ्या जवळच ठेवणार। मग दादा मुलांना कसे समजवायचे सांगते। हा, आजकाल एखाद्या मुलाने, लहान मुलाने हट्ट केला तर तुम्ही काय करणार, काय करणार, त्याला ओरडणार, डोळ्यांनी राग व्यक्त करणार किंवा एखादी थोबाडीत पण ठेवून देणार, नाही ऐकलं तर, बरोबर ना? परंतु दादा काय करायचे, त्यांनी मुलीला एक प्रश्न विचारला, तू शेळीचं पाती खाणार का?

मुलगी म्हणाली, मी का खाऊ शिळी चपाती? मग त्यावर दादा म्हणाले, हे बक्कल पण जुनं झालं, तुला मी नवीन दुसरं बक्कल देईन, तू कशाला जुनं घालते? तू तर रोज नवीन नवीन घातले पाहिजे. तुझ्यासाठी मी ह्याच्यापेक्षाही खूप सुंदर असं बनवून देईन. मग मुलीलाही वाटलं, हो हे जुनं झालं, आपल्याला नको, आपण नवीन नवीन घालायचं. आणि मग दुसऱ्या दिवशी ती डिमांड करायची, मला बक्कल द्या. त्यावर दादा म्हणायचे, देईन ना बनवून, ह्यापेक्षा सुंदर बनवून देईन. अशी होती दादांची पद्धत मुलांना समजवायची. रागावणं तर त्यांच्या स्वभावातच नव्हतं. आता पुढची गोष्ट आपण ऐकूया पुढच्या भागात. तोवर इथेच थांबत आहे.